नगे हंसने हंसनाथे उदंडे अमंडे प्रचंडे परमाथे न जाते न पाते न सत्रे न मित्रे सो भूते भविखे भवाने अचित्रे नारायण नरंकं नरूपं नरेखं न लोभं न चोभं अभूतं अभेखं न सत्रं न मित्रं न नेहं न गेहं सदैवं सदा सर्व सर्वत्र स्नेहं न कामं न क्रोधं न लोभं न मोहं अजोनि अक्षयाद अद्वै अजोहं न जन्मं न मरणं न वर्णं न व्याधं न रोगं न सोगं अवनिर्विखादं अछेदं अभेदं अकर्मं अकालं अखंडं अपंडं प्रचंडं अपालं न दातं न मातं न जातं न कायं न नेहं न गेहं न परमं न पायं न रूपं न पूपं न कायं न कर्मं न त्रासं न प्रासं न भेदं न परमं सदैवं सदा सिद्ध विरदं स्वरूपे नमो एक रूपे नमो एक रूपे निरुक्तं प्रभा आद अनुक्तं अप्रतापे अयुक्तं अक्षय आद अविक्ते अथापे विभुक्तं अक्षय आद अक्षय स्वरूपे नमो एक रूपे नमो एक रूपे न नेहं न गेहं न शोकं न साकं परेयं पवित्रं पुनीतं अताकं न जातं न पातं न मित्रं न मंत्रे नमो एक तंत्रे नमो एक तंत्रे न धर्मं न परमं न सर्वं

दुष्ट हरणं पुष्ट करणं सर्वके प्रतपाल सर्वकर्ता सर्वहर्ता सर्वके अनकाम सर्वखंडन सर्वदंडन सर्वके निजभाम सर्वभुक्ता सर्वजुगता सर्वकर्म परवीन सर्वखंडन सर्व